0: आई
1: काय झालं
0: काय
1: सांगितलं नाही
0: काय सांगू बया लई तारा
1: कशाची
0: लई तारा
1: बोल के असला तारा
0: सांगते
1: सांग की
0: माझ्या सासूची ऐका तारा फार जाच माझ्या संसारा माझ्या सासूची

0: सासू म्हणती
1: काय म्हणती
0: हाडातलं पाणी घे आणि धुन धू कशी धुयाची मी आणखीन मला काय म्हणती मला भरली बाई ग थंडी मला भरली बाई ग थंडी सासू म्हणते घास ही भांडी सासू म्हणते

0: आणखी माझी बोट दुखायला लागली आणि सासून मला काय सांगितलं
1: गपरड
0: माझी दुखतात बाई बोट
1: खराब झालेली दिसते ती दिसती
0: बक्की कशी झाली ती
1: पडली एकदम
0: माझी दुखत्यात बाई बोट सासू म्हणते मिरची वाट माझी दुखतात बाई बोट सासू म्हणते

0: माझ्या तोंडी भरला घास
1: घास
0: होय सासू म्हणते मजला हास माझ्या तोंडी भरला घास सासू म्हणते मजला हास आता कशी